0: ಇದೀಗ ಸಮಯ ಆಗಲಿದೆ 6:20 ಕೇಳಿ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾ ಶ್ರೂಯಂತಾಂ. ಪ್ರವಾಚಕೋ ನರೇಂದ್ರ ದತ್ತ ಸೇಮವಾಲ. ಆದೌ ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾಃ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿನಾ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ವರ್ಯಯ ಪ್ರೋಕ್ತಂ ಯತ್ ಶಿಕ್ಷಾ ಸಶಕ್ತೀಕರಣಸ್ಯ ಮಹತ್ವಪೂರ್ಣಂ ಸಾಧನಂ ವಿದ್ಯತೆ ಅಪಿ ಚ ವಾಸ್ತವಿಕ ವಿಕಾಸಃ ತದೈವ ಸಮ್ಯಕ್ ರೂಪೇಣ ಪ್ರಾಪ್ಸ್ಯತೆ ಯದಾ ಸಮಾಜಸ್ಯ ಸರ್ವೇ ಏವ ಪಕ್ಷಾಃ ಸಾಮಾಜಿಕೇನ ಆರ್ಥಿಕೇನ ಶೈಕ್ಷಿಕೇನ ಚ ರೂಪೇಣ ವಿಕಸಿತಾಃ ಭವಿಷ್ಯಂತಿ. ಯುನಿಫೈಡ್ ಪೇಮೆಂಟ್ಸ್ ಇಂಟರ್ಫೇಸ್ ಇತ್ಯನೇನ ವಿಗತ ಮಾಸೆ 23.20 ಅರಬುದ ರೂಪ್ಯಕಾಣಾಂ ಆದಾನ ಪ್ರದಾನ ವಿಷಯಕಂ ಶಿಖರಂ ಸಮಾವಾಪ್ತಂ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ವಕಾರೇಣ ಆವೃಜನ ನಿಯಮೇ ನಿರ್ಗತಾಯಾಃ ಅಧಿಸೂಚನಾಯಾಃ ಅನುಸಾರಂ ಅಧುನಾ 80-100 ದಿನಾನಿ ಯಾವತ್ ಆಗಮ್ಯಮಾನಾಃ ವೈದೇಶಿಕಾಃ ಯದಿ ಸ್ವಕೀಯಂ ಪ್ರವಾಸ ಸಮಯಂ ವರ್ಧಯಿತುಮಿಚ್ಛಂತಿ ತರ್ಹಿ ತೇಭ್ಯಃ ಆವೃಜನಾವಧೇ ಸಮಾಪ್ತಿಪೂರ್ವಂ ಏವ ಪಂಜೀಕರಣಂ ಅನಿವಾರ್ಯಮಸ್ತಿ. ಭಾರತಸ್ಯ ಮುಖ್ಯ ನ್ಯಾಯಾಧೀಶಃ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿಃ ಸೂರ್ಯಕಾಂತಃ ಇತ್ಯಸೌ ಅದ್ಯ ಸರ್ವೋಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯಸ್ಯ ಪಂಚ ನ್ಯಾಯಾಧೀಶೇಭ್ಯಃ ಪದಸ್ಯ ಶಪಥವಚನಂ ಪ್ರಾಯಚ್ಛತ್. ಸರ್ವೋಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯ ನ್ಯಾಯಾಧೀಶಾನಾಂ ಸಂಖ್ಯಾ ಸಮೇಧ್ಯ 38 ಸಂಜಾತಾ. ಅಪಿ ಚ ವಿಜ್ಞಾನ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕಿ ಮಂತ್ರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಜಿತೇಂದ್ರ ಸಿಂಗ ಜರ್ಮನಿ ದೇಶಸ್ಯ ಥುರಿಂಗಿಯಾ ಇತ್ಯಸ್ಯ ಮಂತ್ರಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಚ ಮಾರಿಯೋ ವೋಗ್ಟ್ ಇತ್ಯಸೌ ಚ ಅದ್ಯ ನವದೆಹಲ್ಯಾಂ ಕ್ವಾಂಟಮ್ ಸಂಚಾರಸ್ಯ ಫೋಟೋನಿಕ್ಸ್ ಇತ್ಯಸ್ಯ ಉದ್ಯೋಗ ನೇತೃತ್ವ ಭೂತಸ್ಯ ಡೀಪ್ ಟೆಕ್ ಸಹಯೋಗಸ್ಯ ಚ ವಿಷಯ ಚರ್ಚಿತವಂತೌ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಸ್ತರೇಣ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿನಾ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮುವರ್ಯಯ ಪ್ರೋಕ್ತಂ ಯತ್ ಶಿಕ್ಷಾ ಸಶಕ್ತೀಕರಣಸ್ಯ ಮಹತ್ವಪೂರ್ಣಂ ಸಾಧನಂ ವಿದ್ಯತೆ. ಶಿಕ್ಷಾ ಏವ ಜನಾನ್ ಆತ್ಮನಿರ್ಭರಂ ಜಾಗರೂಕಃ ಸಕ್ಷಮಶ್ಚ ಕಾರಯತಿ. ಅದ್ಯ ನವದಿಲ್ಯಾಂ ಅಸೌ ಜನಜಾತೀಯ ಛಾತ್ರವೃತ್ತಿ ಲಾಭಾರ್ಥಿನಃ ಸಂಬೋಧಯತಿ ಸ್ಮ. ಅಸ್ಮಿನ್ನವಸರೆ ಸಾ ಪ್ರೋಕ್ತವತೀ ಯತ್ ವಾಸ್ತವಿಕ ವಿಕಾಸಃ ತದೈವ ಸಮ್ಯಗ್ ರೂಪೇಣ ಪ್ರಾಪ್ಸ್ಯತೆ ಯದಾ ಸಮಾಜಸ್ಯ ಸರ್ವೇ ಏವ ಪಕ್ಷಾಃ ಸಾಮಾಜಿಕೇನ ಆರ್ಥಿಕೇನ ಶೈಕ್ಷಿಕೇನ ಚ ರೂಪೇಣ ವಿಕಸಿತಾಃ ಭವಿಷ್ಯಂತಿ.
2: युवा हमारी राष्ट्र की शक्ति आशा और उज्जवल भविष्य की प्रतीक है. मेरी सभी युवाओं विशेषकर जनजातीय समुदाय के युवाओं से अनुरोध है कि उन्हें अपने जोड़ों और अपने लोगों को नहीं भूलना चाहिए. युवा शक्ति विरासत पर गर्व करते हुए आधुनिक शिक्षा और तकनीकों के बल पर आगे बढ़े तो सशक्त समृद्ध और आत्मनिर्भर भारत का निर्माण होगा.
1: सा रेखांकितवती यत सर्वकारस्य छात्रवृत्ति योजनया जनजातिवर्गेभ्य उच्च शिक्षायाः अवसराणां च आदानेन प्रदानेन तेषां जीवनं परिवर्तितम्. द्रौपदी मुर्मुवर्या अकथयत् यत् भारते प्रतिभासम्पन्नानां नैयून्यं न अस्ति अपितु तेषां अभिज्ञानं पोषणं तेभ्य उचित मार्गदर्शन प्रदानं च आवश्यकमस्ति.
2: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं. छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है. ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता था. लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि अपने से अनेक युवाओं ने विभिन्न
1: ಯುನಿಫೈಡ್ ಪೇಮೆಂಟ್ಸ್ ಇಂಟರ್ಫೇಸ್ ಇತ್ಯನೇನ ವಿಗತ ಮಾಸೆ 23.20 ಅರಬುದ ರೂಪ್ಯಕಾಣಾಂ ಆದಾನ ಪ್ರದಾನ ವಿಷಯಕಂ ಶಿಖರಂ ಸಮಾವಾಪ್ತಂ. ವಿತ್ತೀಯ ಸೇವಾ ವಿಭಾಗಃ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಂದೇಶ ಮಾಧ್ಯಮೇ ಲಿಖಿತೆ ಸಂದೇಶೇ ಡಿಜಿಟಲ್ ಇತಿ ರೂಪೇಣ ಧನಾದಾನ ಪ್ರದಾನಂ ಸ್ವೀಕರ್ತುಂ ನಾಗರಿಕಾನ್ ಪ್ರತಿ ಆಭಾರಂ ವ್ಯಕ್ತೀಕೃತವಾನ್. ಅವಧೇಯಂ ಯತ್ ಯುಪಿಐ ಇತ್ಯೇತತ್ ಪ್ರಕಲ್ಪಂ ವಿಶ್ವಸ್ಯ ಸರ್ವೋಚ್ಚತ್ವೇನ ರಿಯಲ್ ಟೈಮ್ ಪೇಮೆಂಟ್ ಇತಿ ಪ್ರಕಲ್ಪ ರೂಪೇಣ ಸಮದ್ಭೂತಮಸ್ತಿ ಯತ್ ದೇಶಸ್ಯ ಡಿಜಿಟಲ್ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥಾಯಾಃ ಆಧಾರಃ ವರ್ತತೆ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ವಕಾರೇಣ ಆವೃಜನ ನಿಯಮೇ ವಿದೇಶ ನಿಯಮೇಷು ಚ ಸಂಶೋಧನಂ ಅಧಿಸೂಚಿತಮಸ್ತಿ. ನಿಯಮಾನುಸಾರಂ ಭಾರತೆ 80-100 ದಿನಾನಿ ಯಾವತ್ ಆಗಮ್ಯಮಾನಾಃ ವೈದೇಶಿಕಾಃ ಯದಿ ಸ್ವಕೀಯಂ ಪ್ರವಾಸ ಸಮಯಂ ವರ್ಧಯಿತುಮಿಚ್ಛಂತಿ ತರ್ಹಿ ತೇಭ್ಯಃ ಆವೃಜನಾವಧೇ ಸಮಾಪ್ತಿ ಪೂರ್ವಮೇವ ಪಂಜೀಕರಣಂ ಅನಿವಾರ್ಯಮಸ್ತಿ. ಇತಃ ಪೂರ್ವಂ 80-100 ದಿನಾನಾಂ ಅವಧೇ ಸಮಾಪ್ತ್ಯಾನಂತರಂ 14 ದಿನಾಭ್ಯಂತರಂ ಪಂಜೀಕರಣಂ ಅವಶ್ಯಕಮಾಸೀತ್. ಗೃಹಮಂತ್ರಾಲಯೇನ ಆವೃಜನ್ ವಿದೇಶಿ ನಿಯಮಃ ಇತ್ಯೇಷಾ ಅಧಿಸೂಚನಾ ನಿರ್ಗತಾಸ್ತಿ. ಯಸ್ಯಾಂ ಆವೃಜನ್ ವಿದೇಶಿ ನಿಯಮಃ इत्यस्यान्तर्गतं पञ्जीकरण सीमायां समय सीमा अध्यर्थना तंत्रे च महत्वपूर्णानि परिवर्तनानि कृतानि सन्ति। यद्यपि निर्धारितावधेः अनन्तरं पञ्जीकरणं केवलं आपत्काल परिस्थितिषु एव स्वीकार्यं भविष्यति। प्रथमवारं नियमेषु अन्तर्जाल माध्यमेन अध्यर्थना प्रणाली योजिता अस्ति। केनापि आदेशेन प्रभावितः जनः अधुना आव्रजन विभागायुक्तं अन्तर्जाल माध्यमेन प्रार्थयितुं शक्नोति। अध्यर्थना आदेश प्राप्ति समयात् 30 दिनानां अभ्यन्तरम् एव कुर्यात्। आयुक्तः संबंधित पक्षं संश्रुत्य निर्णयं दास्यति, अपि च विषयस्य समाधानं 60 दिनानां अभ्यन्तरम् एव कुर्यात्। संस्कृतवार्तायाः संस्करणम् इदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर इति चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। भारतस्य मुख्य न्यायाधीशः न्यायमूर्तिः सूर्यकान्तः इत्यसौ अद्य सर्वोच्च न्यायालयस्य पञ्च न्यायाधीशेभ्यः पदस्य शपथवचनं प्रायच्छत्। न्यायमूर्तिः शीलनागु श्रीचन्द्रशेखरः संजीव सचदेवा अरुणपल्ली वरिष्ठाधिवक्त्री वी मोहना च सर्वोच्च न्यायालयस्य न्यायाधीशत्वेन शपथवचनं स्वीकृतवन्तः। अवधेयं यत् केन्द्रेण सर्वोच्च न्यायालय कॉलेजियम इत्यस्य अनुशंसां पालयता यह एव एतेषां नियुक्ति विषयकी स्वीकृति प्रदत्ता। एताः नियुक्तयः राष्ट्रपतिना द्रौपदी मुर्मू वर्यया सर्वोच्च न्यायालय संशोधन अध्यादेशः इत्यस्य प्रतिष्ठापनानन्तरं कृताः सन्ति। अधुना भारतस्य मुख्य न्यायाधीशेन सह सर्वोच्च न्यायालये न्यायाधीशां स्वीकृता संख्या 34 समेध्य 38 यावत् कृता अस्ति। विज्ञान प्रौद्योगिकी मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह जर्मनी देशस्य थुरिंगिया इत्यस्य मंत्री राष्ट्रपतिः मेरियो वोग्ट इत्यसौ च अद्य नवदिल्ल्यां क्वांटम संचारस्य फोटोनिक्स इत्यस्य उद्योग नेतृत्वभूतस्य डीपटेक सहयोगस्य च विषये चर्चितवन्तौ। अस्मिन् अवसरे भाषमाणः डॉक्टर सिंहवर्यः अकथयत् यत् अद्य देशः विश्वस्य तृतीयस्य सर्वोच्च स्टार्टअप इकोसिस्टम इत्यस्य अध्यक्षतां करोति। अपि च जैव प्रौद्योगिकी, स्वास्थ्य सेवा, जल प्रौद्योगिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतरिक्ष प्रौद्योगिकी चेत्यादिषु क्षेत्रेषु अंतर्राष्ट्रीय सहयोगस्य महत्वपूर्णावसरान् प्रयच्छति। डॉक्टर सिंह कथयत् यत् भारत जर्मनी देशौ विज्ञान प्रौद्योगिकी नवाचार जनसंबंध चेत्यादिषु विषयेषु एकस्य सुदृढ़ सहयोगस्य आदान प्रदाने कुरुतः। राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारोहः श्वः नवदिल्ल्यां आयोजयिष्यते। एते पुरस्काराः देशस्य 42 संख्याकेभ्यः उत्कृष्ट पंचायतेभ्यः प्रदास्यन्ते। समारोहावधो दीनदयाल उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कारः इत्यस्यां श्रेण्यां 34 ग्राम पंचायतेभ्यः नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सकल विकास पुरस्कार श्रेण्यां च 8 पंचायतेभ्यः पुरस्काराः प्रदास्यन्ते। प्राप्त पुरस्काराः पंचायत प्रमुखाः स्वकीयाः सर्वोत्तम कार्य प्रणाली उपलब्धीं चाधिकृत्य प्रस्तुतिं दास्यन्ति। भारतीय ऋतु विज्ञान विभाग इत्यनेन राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेशस्य तटवर्ति क्षेत्रेषु दिनसमये गर्जनेन विद्युत तरंग चमत्कृतेन च सह झंझावातस्य संचेतना प्रवर्तितास्ति। कर्णाटकस्य आंतरिक क्षेत्राणि केरलम, माहे, लक्षद्वीप, तमिलनाडु, पुडुचेरी, कराईकल चेत्यादिषु क्षेत्रेषु श्वः यावत् तीव्र वृष्टिः भविष्यति। आगामिषु दिवस त्रयेषु हरियाणा, चंडीगढ़, दिल्ली, छत्तीसगढ़, झारखंड, गुजरात, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, पश्चिम उत्तर प्रदेश प्रभृतिषु क्षेत्रेषु तीव्र झंझावातेन सह गर्जनस्य विद्युत तरंग चमत्कृतस्य च संभावना वर्तते। तमिलनाडु केरल राज्ययोः अगस्त्य मलाई पारिस्थितिक परिदृश्यम् इत्यस्य संरक्षित क्षेत्रेषु अतिक्रमणम् अधिकृत्य गंभीर संज्ञानम् अंगीकुर्वन् सर्वोच्च न्यायालयः एकां समयबद्ध अतिक्रमण मुक्ति योजनां निर्मातुं तां च प्राथमिकाधार रूपेण प्रतिष्ठापयितुं च निर्देशं प्रायच्छत्। सर्वोच्च न्यायालयः अतिक्रमणं कुर्वन्तः सर्वान् 18% सेवानिवृत्तान् सर्वकारीय कर्मचारिणः विरुध्य अनुशासनात्मकं वैधानिकं च कार्याचरणं प्रवर्तयितुम् आदेशं प्रायच्छत् इति वार्ताः।